भगवंत आणि नाम हे भिन्न नाहीत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नित्य नेमानं पूजा केली पाहिजे. नित्य नेमानं पूजा केली पाहिजे म्हणजे नेमकं काय, तर नित्य नेम म्हणजे काय, तर नित्याचा जो नेम अर्थातच तो नित्य नेम. मग नित्य कोण, तर जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तो खरा नित्य, हो की नाही. आणि म्हणूनच नित्य म्हणजे भगवंत समजायचं आहे. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचंय हो, तर नियम करायचा याचा अर्थ नियमन करणं, निग्रह करणं, स्वतःला त्याच्या स्वाधीन करणं, आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणं, त्याच्या ठिकाणी ते ठेवणं, याचंच नाव नित्यनियम आहे, नाही का. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्व

भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही, कारण देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहानं नित्य आणि शाश्वत असा भगवंताचा नियम घडणं शक्य नाही. आणि म्हणून देहानं घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारं सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारं असंच ते भगवंताचं नाम आहे, जे अखंड घेणं हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सगळ्या गोष्टी म्हणजे मग बंधनं आहेत किंवा पोथी वाचणं आहे, स्नानसंध्यादी नित्यकर्म आहेत, ती सगळी पाळायचीच आहेत अर्थातच. पण त्याचा हट्ट किंवा आग्रह असू नये हो. कुठल्याही अवस्थेत भगवंताचं नाम मात्र सोडायचं नाही आहे, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेनं आपण नाम घेतलं की भगवंताचं दर्शन होतच होतं. शुद्ध भावनेचं फळ फार मोठं आहे हो. पुष्कळ वेळा बघा, गरीब आणि अशिक्षित लोकसुद्धा याबाबतीत श्रेष्ठ असू शकतात. आणि म्हणूनच आपण नाम घेत जावं. नामाने भावना शुद्ध होत जाते. आणि खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी आपल्या हवेची, ऑक्सिजनची जितकी जरुरी आहे ना, तितकीच किंवा मी म्हणेन किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. कारण भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसानं केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टानं साध्य होत नाही, तर तो प्रेमानं वश होतो. प्रेमामध्ये हट्ट हवाच, कष्ट झालेच पाहिजेत, तर हे सगळ्या गोष्टी आहेत की नाही त्या हिताच्या होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचं हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य अगदी 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणारच नाही ना. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका अनुभवानेच नाहीशा होतात. आणि म्हणूनच मनात शंका आली आहे बाबा, तर नाम नाही सोडायचंय, सतत नाम घेत राहायचंय त्या भगवंताचं, त्या परमेश्वराचं चिंतन करत राहायचंय हो, मन स्वच्छ होत जातं, सगळ्या शंका आपोआप फिरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात असताना अशोकवनात जेव्हा सीता होत्या तेव्हा तिच्या सानिध्यामध्ये प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड या सगळ्यांनाच रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे ना. नामात शेवटचा श्वास घेतला गेला पाहिजे, यातच जीवनाचं सर्वस्व आहे. आणि मग हा सगळा अनुभव, ही सगळी सकारात्मकता एका वेगळ्या दृष्टिकोनाकडे आपल्याला नेऊन पोहोचणार आहे आणि एक वेगळीच अनुभूतीसुद्धा देणार आहे. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

5:45 झालेली आहेत. वंदन या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि भगवंताचं नामस्मरण नित्यनेमानं करणं यातच जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक आहे. कारण भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात ना. बघा हा, म्हणजे आमच्या हातून वारंवार चुका होतात असं आपण म्हणतोच. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोलताना बोबडं बोलतो, त्याचं त्याच्या आईवडिलांना कौतुकच वाटत असतं आणि त्याचप्रमाणे आपल्या चुकांचं भगवंताला कौतुक वाटत असतं. पण चुका सावरण्याच्या आपल्या प्रयत्नांचं सुद्धा तसंच कौतुक वाटायला हवं आणि म्हणूनच त्याबद्दल आपल्या मनात काहीही आणण्याचं कारण नाही. कारण गुरुंनी एकदा सांगितलंय की तुझं मागचं सगळं गेलं, पुढे मात्र वाईट वागू नकोस. तर शिष्यानं ते श्रद्धेनं खरं मानलं पाहिजे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचं परिमार्जन भगवंताचं नामस्मरणच करू शकतं. भगवंताचं नाम हे सगळ्या रोगांवर रामबाण औषध आहे आणि म्हणून नामाचं हे औषध अगदी सतत थेंब थेंब भरका होईना पोटात गेलंच पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा आपण बरोबर घेऊन जावं ना. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब अशा सगळ्यांना

से औषध सारखच आहे, जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल, बरोबर की नाही? आता उदाहरण दाखल झालं तर एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर वडिलांनी त्याचा हट्ट पुरवायचा का त्याला समजावून किंवा अगदीच गरज पडली तर एखादा फटका देऊन तिथून बाजूला काढायचे? त्याचप्रमाणे आपले जे वेगवेगळे विषय आहेत, अर्थातच वेगवेगळी जी सुखं आहेत, ती मागण्याची हट्ट आहेत ना. खरा भक्त कधी दुःखी कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो. मग तो कितीही दरिद्री किंवा कितीही व्याधीग्रस्त असे ना, अमुक हे खवं ते मिळालं नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होतो. भक्ताला कसलीही आस नसते म्हणून त्याला दुःख होत नसतं. तो आणि परमात्मा एकरूप झालेले असतात. परमात्माची इच्छा हीच त्याची इच्छा झालेली असते आणि म्हणूनच ह्या सगळ्यामध्ये मीपणाचा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते आणि शेवटी मी नाहीसा झाला की राम कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक राहतो. आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसं काठीच्या आधारानं चालावं ना, अगदी त्याचप्रमाणे प्रापंचिकानं सगुण भक्तीनं तरुण जावं. देहभक्ती असणाऱ्या या माणसाला सगुणावाचून भक्ती करताच येणार नाही आणि भगवंतालाच आपण सांगावं की बाबा भगवंता तुझी कृपा माझ्यावर असू देत. कृपा म्हणजे काय? तर तुझं स्मरण मला अखंड राहू देत. यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही, त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला म्हणजेच त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळाच येणार नाही आणि म्हणूनच परमात्म्याला परप्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मा रूप बनवावं आणि वेगळाच अनुभव, वेगळीच अनुभूती आणि वेगळीच प्रचितीसुद्धा घ्यावी. 5:48 झालेली आहेत. ही छानशी दोन गाणी आणि या गीतांसह वंदन या कार्यक्रमातनं मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. यानंतर ठीक 6:00 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथेच अनुमती द्या. धन्यवाद.

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ मान मोड काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकन दिखास स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे
3: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 82%. तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 82% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी आणि आज आपण बोलणार आहोत दिनविशेषांविषयी कारण आजचा दिन खरंच खूप विशेष आहे. माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होत आहे असं म्हणणारं मराठी संगीत रंगभूमीवरचं अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व अर्थातच पंडित वसंतराव देशपांडे अशा या दिग्गज हरहुन्नरी प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाची आज जयंती. वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे 1920 रोजी महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर इथं झाला होता आणि अगदी लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांच्या आई देखील भक्तिसंगीत गायच्या आणि त्यांच्याकडूनच हे बाळकडू वसंतराव यांना मिळालं होतं आणि त्यांना अनेक गुरूंकडून संगीत ज्ञान लाभलेलं आहे आणि एकंदरीतच वसंतराव देशपांडे यांची सांगीतिक कारकीर्द आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण उलगडणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा गाण्यानं करूया आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

ज्येष्ठ संगीत गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा आपण घेत आहोत. आणि वसंतराव देशपांडे आपल्या गायनाची सुरुवात कशी झाली हे सांगताना खूप सुंदर किस्सा सांगतात. ते असं म्हणतात की माझे वडील गेल्यानंतर आमच्या घरची परिस्थिती बेताची झाली होती आणि एके दिवशी आईनं मला बाजारात पाठवलं. बाजारातून येता येता पाऊस पडू लागला. मी एका इमारतीखाली आसरा घेतला होता. त्या इमारतीतून गाण्याचे स्वर ऐकू येत होते. नागपुरातल्या श्रीराम संगीत विद्यालयाची ती इमारत होती. वरून राग भूपाळीचे स्वर ऐकू येत होते आणि मग मी ते स्वर आणि शब्द ऐकून तसं गाण्याचा प्रयत्न करू लागलो. मी गाणं म्हणण्यात इतका गुंग झालो की मागून एक व्यक्ती आली आणि माझ्या मागे उभी राहिली ते कळलं सुद्धा नाही. मंडळी, ती व्यक्ती म्हणजे त्या संगीत विद्यालयाचे शिक्षक शंकरराव सप्रे होते. त्यांनी गाणं ऐकलं आणि म्हणाले की आता तुला माझ्याकडून गाणं शिकायचं आहे का. ते माझ्यासोबत घरी आले, माझ्या आईची समजूत घातली, तिची परवानगी घेतली आणि मला मोफत गाणं शिकवायला सुरुवात केली. खरं तर वसंतराव देशपांडे हे नाव शास्त्रीय संगीताशी अगदी समानार्थी नाव झालेलं आहे, नाही का. म्हणजे त्यांचं गाणं महाराष्ट्राच्या घराघरात ऐकलं जातं. त्यांच्या गाण्याशिवाय बघा ना, गणेशोत्सवाची सुरुवात होत नाही. त्यांचा दाटून कंठ येतो या गाण्याच्या सुरावटीशिवाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला विवाह सोहळा अपूर्ण असतो. हे गाणं ऐकल्यानंतर डोळ्याच्या कडा ओलावल्या नाही तशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणं तरी दुर्मिळचं, नाही का. ही गाणी अगदी उदाहरणादाखल सांगते बरं का मी. खरं तर त्यांच्या गाण्याचा कॅनव्हास प्रचंड मोठा आहे आणि आज आपण त्याच काही रेखाचित्रांवर नजर टाकणार आहोत. एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया रेनबो फंडे कार्यक्रमात स्वप्नासह.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी FM रेनबो।
5: ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉक्टर पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेतोय। आणि या गायकात काही कमी नव्हतंच बरं का, भरपूर रागसंग्रह झाला होता, बंदिशीचा खजिना हाती आला होता, ख्याल ठुंबरीच नाही तर गझल असे गानप्रकार सुद्धा गळ्यावर चढले होते। केवळ चपळ गळाच लाभला होता असं नव्हं तर ताल सुद्धा इतका अनुकूल झाला होता की कुणीही तयार तब्बलजी साथीला असो वसंतरावांची सम जराही हलू नये। केवळ दैवी देणगीने प्राप्त होणार

घडणाऱ्या गोष्टी नव्हेत बरं का, तर गुरुकृपा आणि साधना यांची जोड असल्याशिवाय घडणारं हे नव्हतंच, आणि शिष्य उत्तम असल्याशिवाय गुरुकृपा होत नाहीच, नाही का? त्याच पद्धतीनं वसंतरावांचा हा संगीतिक प्रवास सुरू होता, आणि एकदा भालजी पेंढारकर वसंतराव यांच्या गाण्याने इतक्या प्रभावित झाले होते की त्यांनी वसंतरावांना कोल्हापुराला बोलवून घेतलं, आणि त्यांच्या कालियामर्दन या चित्रपटात वसंतरावांना कृष्णाची भूमिका देण्यात आली. हा चित्रपट 1933 साली प्रदर्शित झाला होता, चांगलाच गाजला होता. पण हे सगळं चालू असलं तरीसुद्धा गाण्याचा स्टेज दिवसेंदिवस वसंतरावांना भुरळ घालत होता. त्यांच्यावर मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा खूप प्रभाव होता. त्यांचं गाणं ऐकण्यासाठी ते नागपूरहून अमरावतीला जायचे. वसंतरावांना अशा अनेक प्रतिथयश गायकांचं गाणं ऐकण्याची संधी मिळाली होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, त्यांचे गुरु शंकरराव सप्रे यांनी सुद्धा वसंतरावांना हवी ती गाणी ऐकण्याची मुभा दिली होती. आणि मग त्यानंतर वसंतरावांच्या मामांनी त्यांना काही काळ लाहोरला नेलं होतं, तिथे सुद्धा त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. अनेक थोर गायकांना ऐकण्याची संधी मिळाली, आणि म्हणूनच या गवयात काही कमी नव्हतं असं मी म्हटलं होतं. शिक्षणाचा कालावधी जे काही आहे तो कमी असू देत, जास्त असू देत, खंडित असू देत, अखंडित असू देत, कसाही असू देत, परंतु साधनेत व्यत्यय येऊन चालत नाही. आणि या साधनेत वसंतरावांनी खऱ्या अर्थाने खंड पडू दिला नाही, आणि म्हणूनच त्यांची ग्रहणशक्ती विलक्षण होती, बुद्धी कुशाग्र होती, स्मरणशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे पाठांतराची गरजच नव्हती, एकदा ऐकलेलं नंतर आठवून आठवून त्यांना गावं लागतच नव्हतं. रंगभूमीवर त्या काळी चालणारी सगळीच नाटकं त्यांना नुसती पाठ नव्हती बरं का, तर त्यातलं प्रत्येक पद त्यांना गाता येत होतं. आणि त्या नाटकाचा इतिहाससुद्धा त्यांना माहीत होता. त्या नाटकातली पदं आधीच्या कोणत्या पदावरून किंवा बंदिशीवरून बांधलेली आहेत याचीही पक्की खात्री त्यांच्याकडे होतीच, आणि म्हणूनच त्यांची गाणी आपल्याला आजही प्रभावित करतात. हे छानसं आपण गाणं ऐकूया आणि आपला संवाद असाच चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉक्टर पंडित वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल आपण बोलत आहोत आणि उत्तमोत्तम संगीत ऐकून वसंतरावांचे कान अगदी श्रीमंत झाले होते. पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तब्बल 24 वर्ष त्यांना नोकरीसुद्धा करावी लागली. नोकरीसोबतच त्यांनी संगीताची साधना सुरू ठेवली होतीच. नोकरीत त्यांचं मन लागत नव्हतंच, पण रियाजाला सुद्धा त्यांना वेळ मिळत नव्हता. मग संध्याकाळी 7 ते 9 हा त्यांचा रियाजाचा एक आपण म्हणू शकतो वेळ ठरलेली होती ती. ते झाल्यानंतर अगदी डोक्यावरून पांघरून घेत हार्मोनियमला कापडानं झाकून पहाटेपर्यंत ते रियाज करत होते, कारण घरच्यांना आणि शेजारच्यांना त्रास होऊ नये हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. आपल्या आवाजाबद्दल बोलताना वसंतरावांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे, ते असं म्हणतात की माझा आवाज खरं तर जाड होता. खर्जाचा रियाज आणि साधनेमुळे मी माझ्या आवाजावर ताबा मिळवला आणि मग अवघड तानासुद्धा सहज गाऊ लागलो. 1950 उस्ताद अमन अली खान यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं आणि मग त्यांचं आयुष्य बदललं.

वसंतरावांना अमन अली खान यांच्या अनेक मैफिलींना साथ देण्याची संधी लाभली. तिथं त्यांना बेगम अख्तर यांचा सहवास लाभला. त्यांनी वसंतरावांना अनेकदा नोकरी सोडून पूर्णवेळ गायकी करण्याचा सल्ला दिला आणि मग अखेर 1966 वसंतरावांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ गायक झाले. पण त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एक वेळ अशी आली होती की वसंतरावांच्या तारखा मिळवण्यासाठी अगदी महिनोन महिने वाट पाहावी लागायची. ख्याल, ठुमरी, दादरा, तराणा, टप्पा, गझल, भजन, मराठी गाणं अशा गाण्यांच्या अनेक प्रकारात त्यांनी मुसाफिरी केलेली आहे आणि भारताबरोबरीनच रशिया, इंग्लंड या देशात सुद्धा त्यांनी गाण्याचे कार्यक्रम केले. वसंतरावांबद्दल बोलतोय तर अष्टविनायक चित्रपटातल्या या गाण्याशिवाय मला वाटतं या कार्यक्रमाची किंवा या गाण्याची मैफिल पूर्ण होणार नाही. मला वाटतं लक्षात आलं असेलच की मी कुठल्या गाण्याबद्दल बोलतीये. ते गाणं ऐकूया, त्या गाण्याचा छान आस्वाद घेऊया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
3: ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉक्टर पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा आपण घेत आहोत आणि संगीत नाटकाच्या क्षेत्रात कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचा उल्लेख करावाच लागेल, कारण या नाटकातील खान साहेबांची भूमिका वसंतरावांची सगळ्यात विशेष भूमिका होती। त्या नाटकातली सगळीच गाणी इतकी सुंदर होती की त्यांनी संगीत नाटकांच्या प्रेक्षकांना अक्षरशः खेचून आणलं। त्या नाटकाचा नायक होता सदाशिव, पण हिरो झाले वसंतराव। त्यातील खा साहेबांची भूमिका वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाशी इतकी मिळतीजुळती झाली की त्या भूमिकेने वसंतरावांना त्यांच्या भौतिक यशाचं शिखर दाखवलं। इतकंच नाही तर मराठी इतिहासात संगीत नाटक नावाच्या एका विशेष युगाच्या शिरपेशात शेवटचा तुरासुद्धा खोचला। मराठी संगीत नाटकांच्या 100 वर्षांच्या दैदिप्यमान कालावधीकडे जर आपण नजर टाकली ना तर कळतं की किर्लोस्करांच्या रामराज्य वियोगानं या युगाची नांदी झाली खरी, पण कट्यारने भरतवाक्य म्हटलं। कट्यारसारखं सुंदर नाटक वसंतरावांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच वसंतराव देशपांडे घरात घरात पोहोचले। संगीत रसिकांना गायकीची एक नवी झलक पाहायला मिळाली आणि अभ्यासकांना एक आगळा वेगळा गवई गुरुतुल्य झाला।

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉक्टर पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी आपण बोलत आहोत आणि गाण्याच्या सगळ्याच प्रकारांवर त्यांनी अगदी मनापासून प्रेम केलं. मधुकर वृत्तीनं त्यांनी सगळ्या घराण्यांच्या गायकीतील सुंदर ते वेचलं आणि त्यांचं गाणं घराणेदार असलं तरी कुठल्या एका चौकटीत बसणारं नाही आणि म्हणूनच माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं असं ते म्हणत. वसंतरावांच्या शेवटच्या दिवसात त्यांना हृदयरोगानं ग्रासलं होतं. त्यांना लखनौला जाऊन संगीतात काही संशोधन करायचं होतं, मात्र त्यांना ते जमलं नाही. पुढे त्यांचा हृदयरोग बळावला आणि 30 जुलै 1983 रोजी हा दैवी स्वर कायमचा शांत झाला. त्यांची गाणी आजसुद्धा वेगवेगळ्या प्रसंगात म्हटली जातात, वाजवली जातात. वसंतरावांच्या सुरांचा वसंत ऋतू अगदी वर्षभर फुललेला असतो, कारण वसंतरावांचं गाणं हे काळाच्या सुद्धा 50 ते 70 वर्ष पुढचं होतो. आणि म्हणूनच वसंतरावांच्या सुरांचा हा वसंत ऋतू अगदी वर्षभर फुललेला असतो आणि आपण त्या गाण्यांमध्ये अगदी रममाण होत असतो, त्या गाण्यांचा आस्वाद घेत असतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. FM रेनबो परिवारातर्फे या हरहुन्नरी दिग्गज कलाकाराला मानाचा मुजरा.

पद्म पुरस्कार मानकरी सदरात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरचे प्रख्यात कृषी वैज्ञानिक डॉक्टर प्रेमलाल गौतम यांना 2026 भारत सरकारकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा सन्मान विज्ञान आणि अभियांत्रिकी अर्थातच कृषी संशोधन क्षेत्रामधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात आलेला आहे. डॉक्टर प्रेमलाल गौतम हे एक उत्कृष्ट कृषीशास्त्रज्ञ, जनुकशास्त्रज्ञ आणि वनस्पती पैदासकार आहेत. त्यांनी गहू, बाजरी, सोयाबीन आणि इतर भरडधान्यांच्या 12 जास्त उन्नत आणि सुधारित पीकजाती विकसित केलेल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायला मदत झालेली आहे. याशिवाय त्यांनी भारतातली जी काही वनस्पतीमधली विविधता आहे ती आणि जैवविविधता संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आणि वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे, जिथे त्यांनी शेतकऱ्यांच्या बियाणे हक्कांचं रक्षण करण्यासाठी काम केलेलं आहे. त्यांनी हिमाचल कृषी महाविद्यालय सोलनमधून शिक्षण घेतलं आणि भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथून PhD प्राप्त केलेली आहे. थोडक्यात काय तर डॉक्टर PL गौतम हे कृषी संशोधन आणि जैवविविधता संरक्षण क्षेत्रात भारताचं मोठं नाव आहे आणि 2026 पद्मश्री पुरस्कार हे त्यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचं आणि शेतकरी कल्याणासाठी केलेल्या कामाचं फळ आहे. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. हे छानसं गीत आणि या गीतानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच 7:20 रेनबो फंडे.

संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण. आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं. युवक महिला शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही

संपन्न झाला तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. एक मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं. राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून शौर्य राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदींनी यात नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पाचं नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचंय ते देखील आम्ही ठरवणार आहोत, पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला.
0: यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार एक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गानं सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठल्या गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर

0: मोठी वाहतूक कोंडी झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती। त्याचप्रमाणे खेड शिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं। राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली। महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली। राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे।
1: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल। अतिशय साध्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता।
0: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला। संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली। स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करतील। ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील। स्वगणना करण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे। सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या। आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं। त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली। भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला। हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले। देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, मे महिना सुरू झालेला आहे आणि कडक उन्ह, अंगाला झोंबणार असा उकाडा, पण अशा वेळेला एखादं गोड, शांत, मनाला स्पर्शून जाणारं गाणं जणू थंड वाऱ्याची झुळूक बनून आपल्याला सुखावून जातं, नाही का? आणि मग आज आपण अशीच गाणी ऐकणार आहोत जी मनाला शांत करतात, आठवणींना उजाळा देतात आणि या उन्हाळ्यातसुद्धा गारवा निर्माण करतात. वैशाली सामंत यांच्या स्वरातलं हे सुंदर गीत आपण ऐकूया आणि मग आपल्या गप्पा अशा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

थोडासा गारवा हवा असतो नाही का. खिडकीतून येणारा गरम वारा, रस्त्यावरची शांतता आणि या सगळ्यात मन कुठेतरी एका थंड सावलीच्या शोधात भटकत राहतं. अशा वेळेला एकच गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थानं थंडावा देऊ शकते, ते म्हणजे संगीत. कारण संगीत म्हणजे फक्त सूर नाहीत बरं का, तर संगीत म्हणजे भावना आहे, आठवणी आहे आणि कधी कधी आपल्या आयुष्याच्या एखाद्या सुंदर क्षणाचं प्रतिबिंब आहे. या खास कार्यक्रमात आपण अशीच गाणी अनुभवतो आहे जी केवळ कानांना नाही बरं का, तर मनाला सुद्धा गारवा देतील. असंच एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपल्या गप्पा अशाच चालू ठेवूया.

मनाला गारवा देणारी गाणी आपण ऐकत आहोत. उन्हात चालताना अचानक एखादं झाड सापडावं, त्याच्या सावलीत बसल्यानंतर जसा दिलासा मिळतो ना, तसंच काहीसं वाटतं ना जेव्हा आपण एखादं सुंदर शांत निसर्गाशी जोडलेलं गाणं ऐकतो. किती सुंदर अनुभव, जणू काही क्षणांसाठी वेळच थांबला होता. अशी गाणी आपल्याला शिकवतात की आनंद बाहेर नाही तर तो आपल्या आतच आहे, फक्त तो अनुभवण्याची गरज आहे. उन्हाळा कितीही कडक असू देतो, पण एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण आली ना की मनात आपोआप गारवा निर्माण होतो, हो की नाही? कारण प्रेम ही भावनाच अशी आहे की जी कुठल्याही ऋतूत मनाला शांत ठेवते. चला तर मग ऐकूया एक असंच हळवं प्रेमाने उथमलेलं गाणं, आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात.

रवा देणारी गाणी आपण ऐकत आहोत, पण जसं आत्ता आपण प्रेमाने उथमलेलं गाणं ऐकलं, प्रेम हे शब्दात मांडणं कठीण असतं नाही का, पण ह्या अशा काही गाण्यांमधनं ते अगदी सहज व्यक्त होतं. कधीकधी एखादं गाणं आपल्याला मनातल्या मनात भावना बोलून दाखवतं ज्या आपण स्वतःही व्यक्त करू शकत नाही. असंच काहीचं सांगणारं हे पुढलं गाणं आपण ऐकणार आहोत आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

गारवा देणारी, थंडावा देणारी मस्त गाणी आज आपण अनुभवत आहोत. आणि उन्हाळा म्हटलं की आठवतं शाळेच्या सुट्ट्या, आंबे, गाव, मित्रांसोबतची मस्ती. त्या दिवसांमध्ये ना उकाडा जाणवायचा ना वेळेची चिंता, कारण मन अगदी मोकळं होतं, नाही का? बालपण परत येत नाही, पण त्याच्या आठवणी मात्र आयुष्यभर आपल्याला थंडावा देत राहतात. आणि मग उन्हाळ्याच्या शेवटी आपण सगळेच एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो, अर्थातच पावसाची. पहिला पाऊस, तो मातीचा सुगंध, त्या थेंबांचा आवाज आणि त्या सगळ्या आठवणींना जागं करणारं हे छानसं गाणं.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे. आकाशवाणी FM रेनबो.
1: मनाला गारवा देणारी आपण गाणी ऐकतोय आणि पावसाचं हे गाणं ऐकल्यानंतर किती गारवा जाणवला ना. जणू काही खरंच पावसाच्या सरी कोसळल्या. संगीत म्हणजे जादूच. ते वातावरण बदलतं आणि अर्थातच मनाला सुद्धा बदलतं. कधी कधी असं असतं की आपले सगळे ताण सगळ्या चिंता दूर करून आपल्याला फक्त शांतता हवी असते. आणि असंच हे पुढचं गाणं की आपल्याला काही नकोय, फक्त काही क्षणांची शांतता हवी आणि अशी शांतता देणारं हे गाणं. आजच्या या थंडावा देणारी गाणी या प्रवासात आपण अनुभवलाय ना एक वेगळाच गारवा. कारण उन्हाळा बाहेर असला तरी मनातला थंडावा जपणं आपल्या हातात आहे आणि म्हणूनच थोडा वेळ स्वतःसाठी काढायचंय, संगीत ऐकायचंय आणि अर्थातच स्वतःशी जोडलेलं सुद्धा राहायचंय. हे छानसं गीत आणि या गीतानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन हिंदी आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे गौरी आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे रश्मी आंबेडकर आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून ते अगदी आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा भेटणार आहोतच नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: Rajasthan Royals posted 225 for 6 in 20 overs, with skipper Riyan Parag scoring 90. In reply, Delhi Capitals overhauled the target for the loss of 3 wickets in 19.1 overs, riding on KL Rahul's 75 off 40 balls. He was named player of the match. And now for a look at today's newspapers. It's over to Shakun Chopra.
1: Thank you, Sarabjit. Most newspapers today open with surge in fuel costs. The Pioneer notes, steep LPG price hike to hurt all sections. The Indian Express writes, polls over, energy prices soaring due to West Asia crisis, fuel rate hike on table. Talking about the April highs, GST revenue hits record rupees 2.43 lakh crore in April, writes the Hindu. Lockdown in strong room areas after TMC-BJP clash, writes the Times of India. The Hindustan Times under the caption, Labour Day, heat awareness, the cost of labour in a simmering city, carries a picture of workers creating murals, depicting problems they face while working in the heat. The Asian Age mentions, Trump says Iran dying to make a deal, rules out fresh airstrikes. The Economic Times on its editorial page talks of a cobot experiment in Japan. Travelers with poor experience of airport baggage handling will be particularly interested in Japan Airlines' experiment with giving jobs to robot at Tokyo's Haneda Airport. Trials beginning this month will use Unitrace humanoid robots to move baggage, cargo and equipment across the airport. Depending on how they perform, their role could be widened to other ground handling services like cleaning aircraft cabins. If the experiment is successful, it will offer a solution to Japan's aging population and a surge in tourism. And finally, the Financial Express takes note, placement season seeing higher number of new age companies as traditional tech firms scale down recruitment. Startups cushion IT hiring slow down. And with that, it's back to you, Sarabjit.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Repolling begins in 15 polling stations of two assembly constituencies in West Bengal. Field operations for house listing and housing census under phase 1 commence in 5 states and 1 union territory. IMD forecasts very heavy rainfall over northeast region and southern peninsula today. US President Donald Trump rejects Iran's proposal to end ongoing conflict, says Iran is seeking concessions they cannot accept. In badminton, Indian men's team to take on France in semi-finals of Thomas Cup in Denmark. And in football, Indian women team all set to play in AFC Under 17 Women's Asian Cup after 21 years in China. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी

स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027 स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली, तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि ऍप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका

देशात गृहमंत्री अमित शाह यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि तीन किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ऍक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ऍक्सेसिबल डिझाईन चिन्ह उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या एप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्ड माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मना, कल मेरी एक दोस्त ने मुझे कुटो, लेकिन कमेंट शुरू, यार थोड़ा फिल्टर लगा देती, चेहरा कितना डल लग रहा है, मॉर्निंग लुक तो डिस.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई 90.8%, नाशिक 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68% लागला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 90.82%, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.80% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल maharesult.nic.in, mahaHSSCBoard.in आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर बघता येईल. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांची निवड करण्याचा पूर्ण अधिकार आयोगाचाच असल्याचं न्यायालयानं यावेळी म्हटलं. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक टेबलवर एजंट्स आणि निरीक्षकांची उपस्थिती असते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसांपर्यंत जतन करून ठेवलं जाईल अशी माहिती निवडणूक आयोगानं न्यायालयात दिली. आयोगाच्या या परिपत्रकाची अंमलबजावणी त्याच्या मूळ उद्देशासह केली जाणं अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या अंतिम आदेशात अधोरेखित केलं आहे. तृणमूल काँग्रेसनं आयोगाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या डिजिटल व्यवहार प्रणालीनं एप्रिल महिन्यात नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI व्यवहारांमध्ये वार्षिक आधारावर 25% वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात 22.35 अब्ज व्यवहार झाले असून 29,00,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचं भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ NPCI म्हटलं आहे. IMPS व्यवहारांमध्ये 13% वाढ झाली आहे. UPI आता भारतापुरतंच मर्यादित न राहता UAE, सिंगापूर, फ्रान्स, श्रीलंका आणि मॉरिशससह अनेक देशांमध्ये पोहोचलं आहे. जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात भारतानं आपली ऊर्जा सुरक्षा भक्कम करण्यासाठी कच्च्या तेलाची आयात आता 27 ऐवजी 41 देशांकडून करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दक्षिण गुजरातमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. देशातील तेल शुद्धीकरण केंद्रात LPG उत्पादनात 60% वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे उत्पादन प्रतिदिवस 36,000 मेट्रिक टनांवरून 54,000 मेट्रिक टनावर पोहोचल्याचं पुरी यांनी स्पष्ट केलं. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलं आहे. कालपासून स्वयं नोंदणी सुरू झाली असून नागरिक sesensus.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. प्रत्येक सहभागी

नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. परभणी चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महिला आणि बालविकास विभागानं तातडीनं कारवाई करत शहरात होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह परभणीत होणार होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी संबंधित बालिकेच्या गावातील ग्रामपंचायतीकडून जन्मनोंद मागवण्यात आली. त्यानुसार बालिकेचं वय 17 वर्ष 6 महिने असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर परभणी पोलिसांच्या पथकानं कुटुंबियांचं समुपदेशन करून हा विवाह थांबवला. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते काल 18व्या न्यूज मेकर्स अचीवर्स अवॉर्ड्स हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, राही भिडे, गायक हरिहरन, अभिनेत्री सुषमा देशपांडे, समाजसेवक दत्ता बारगजे आणि अभिनेत्री झीनत अमान यांना गौरवण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू। 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर।

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना केली. लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलंय. बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली. यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल. या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल. या 4 समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं. मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. सकाळी 11 वाजेपर्यंत मगराहाट पश्चिम इथं 38%पेक्षा जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले. कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची यावेळी म्हणाले. मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं. येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवलेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14%

शतांश टक्के इतका आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या MDSL अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर 1 वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटॅगॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं चिनी तैपैबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी, मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जय समठी के 1:50 हुए हैं तो चलिए बढ़ते हैं अगले गाने की ओर. फिल्म दिल तो पागल है का ये गाना, और इस गाने को सुनना चाहते हैं सुशील यादव, रेणु यादव, उदयपुर राजस्थान से. तो सुनते हैं इनकी पसंद का ये गाना, और उसके बाद एक और गाना होगा, लेकिन तब तक एंजॉय कर लेते हैं इस गाने को.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. एफ एम रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्ज डिजिटल रिसिव्हर म्हणजेच डीआरएम वर सुद्धा आपण ऐकू शकता. चला दोस्त हो बोलू काही ह्या कार्यक्रमात. खूप दिवसांनंतर मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आणि प्रचंड उकाड्यांच्या दिवसांमध्ये छान छान गाणी आपल्या बरोबर असतील तर थोडंसं सुसह्य वाटेल असा विचार करून मस्त गाणी आणलेत. आपण एकमेकांबरोबर असणार आहोत 5 वाजेपर्यंत. सप्तरंगी साथ असेल हा कार्यक्रम झाल्यानंतर. आज एकच गोष्ट असणार आहे का तेव्हा सांगेन त्याबद्दल. आणि 4 ते 5 विशेष कार्यक्रम असणार आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या नाट्यपदांचा. तो मात्र आत्ताच कार्यक्रम सांगते कारण आज सगळीकडे आपण त्यांच्याबद्दल ऐकतो आहोत, बोलतो आहोत. दिनविशेषांमध्ये सुद्धा सकाळी तुम्ही नक्की ऐकलं असेल. त्यामुळे आज ती नाट्यमैफल तशी असणार आहे. अशी एकंदरीत रूपरेषा आहे. सुरुवात करूया सुंदरशा गाण्याने आणि निरीक्षणं आणली आहेत छान छान आणि त्याबरोबरीने इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आजच्या दिवशी त्यासुद्धा सांगणार आहे.

दिनविशेषांबद्दल आपण सकाळी छान ऐकतो सकाळच्या कार्यक्रमांमध्ये, पण आज ना एके ठिकाणी म्हणजे जगभरात वेगवेगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये आज एके ठिकाणी अशी गोष्ट घडते जगात की कॉमिक बुक म्हणजे आपण जे ज्याला काय म्हणूया आपण कार्टून्सचं पुस्तक किंवा ठकठक वगैरे सारखी पुस्तकं असायची बघा कॉमिक बुक ज्याच्यामध्ये कार्टून असतं बऱ्याचदा, तर तसे कॉमिकचे जे पुस्तकं असतात ती जर तुम्ही कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात गेलात तर आज ती कॉमिकची पुस्तकं एकमेकांना देऊन त्याच्याबद्दल एक तो प्रभाव त्याचा आणखीन वाढावा त्याचा प्रसार व्हावा यासाठी ती कॉमिकची पुस्तकं आज फ्री देण्याचा एके ठिकाणी असा उपक्रम होतो जगभरात. तर मला असं वाटलं की अरे हे किती भारी आहे, म्हणजे चंपक ठकठक यासारखी पुस्तकं वाचून आता जमाना झाला असेल. आताच्या कॉमिक स्ट्रिप्स वेगळ्या असतात, आता मोबाईलवरच बऱ्याचदा आपण ते सगळं बघतो, किंवा पूर्वी इंग्लिश अजूनही येतं इंग्लिश पेपरमध्ये ती एक कॉमिक स्ट्रिप यायची, त्याच्यामध्ये बऱ्याचदा राजकीय काहीतरी भाष्य असतं. तर अशी पुस्तकं जी असतात त्याची देवाणघेवाण करायची, म्हणजे बुकस्टोअरमध्ये जर कोणी आलं तर त्या व्यक्तीला कॉमिकचं एखादं पुस्तक द्यायचं आणि म्हणजे व्यंगचित्रांचं म्हणूया आपण किंवा कार्टूनचं एखादं, आणि ते पुस्तक दिल्यानंतर त्याला ते घेऊन जायचं, सांगायचं तू घेऊन जा आज, आणि त्याला ते वाचायला उद्युक्त करायचं, प्रोत्साहन द्यायचं, प्रेरित करायचं, जेणेकरून ती अशी पुस्तकं ते घेतील आणि ते जे इलस्ट्रेटर असतात किंवा ते जे व्यंगचित्रकार असतात ॲनिमेशन करणारी मंडळी असतात त्यांच्यासाठी एक हे जे दालन आहे कलेचं ते तसंच खुलं राहील. तर त्याच्यासाठी प्रसार व्हावा पुन्हा एकदा लोक कॉमिक बुक्सकडे यावीत ह्यासाठी चाललेले हे प्रयत्न आहेत. तर मी म्हटलं हे किती भारी आहे, म्हणजे खरंच काय लोटलं असेल. तुम्ही असं कधी एखादं पुस्तक वाचलं आहे का लहानपणी? चांदोबा पण मला वाटतं असायचं, तर त्याच्यामध्ये पण अशी कॉमिक स्ट्रिप असायची. तर अशी काही पुस्तकं वाचलेत का की ज्याच्यामध्ये कॉमिक स्ट्रिप होती आणि ती वाचा तुम्ही एकदम असे आतुर असायचात की कधी माझ्या हातात ते पुस्तक पडतं आहे, चिंटू आपला सगळ्यांचा आवडीचा? तर नक्की सांगा असं काही वाचनात आलं असेल तर. अर्थात आपण ह्या एकाच विषयावर बोलणार नाही आहोत, वेगवेगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी. चला दोस्त हो बोलू काहीमध्ये, आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर.

श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.

चला दोस्त हो बोलू काही मध्ये आपण वेगवेगळ्या निरीक्षणांबद्दल जेव्हा बोलत आहोत तेव्हा जगभराचा जर विचार केला तर सध्या सगळीकडे समर किंवा उन्हाळा किंवा वसंत, आता थोडासा वसंत आणि उन्हाळा ह्याचं कॉम्बिनेशन असं जगभरात आहे, बरोबर आहे. आपल्याकडे आता असं झालंय की आता बास म्हणजे आता खरंच बास म्हणजे किती उकडणार आहे अजून असं आता आपल्याकडे वाटत असताना जगभराचं जेव्हा निरीक्षण केलं जातं तेव्हा हा त्यांच्यासाठी एकदम आल्हाददायक ऋतू वगैरे हे मी वाचलं आणि दोन क्षण असं मला हसायला आलं की काय म्हणतायत हे. पण मग मनाला समजावं की नाही नाही, आपण जगभराचा जेव्हा विचार करतोय तेव्हा बरेचसे असे देश जगातले असतात की जिथे थंड असतं कायम आणि त्यांच्यासाठी आत्ताचा तिथला जो ऋतू आहे समर म्हणूया किंवा आपल्याकडचा उन्हाळा हा त्यांच्यासाठी फार सुखद अनुभव देणारा ऋतू असतो. आणि जगातला जर विचार केला तर ह्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे क्रियाशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा काम करण्याचा उत्साह हा या दिवसांमध्ये जगात सगळ्यात जास्त

मोठ्या प्रमाणात आढळला जातो. बोलूया यावर आपण. आपल्याशी तुलना नाही करायची आहे सारखी सारखी, मला तेच समजवायचंय स्वतःला. एक व्यावसायिक विराम घेऊया आणि बोलूया यावर.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

ह्या पण बोलणार होतो की एकदम उत्साही वातावरण वगैरे सगळ्या जगात असतं ह्या दिवसांमध्ये, आपल्याही देशामध्ये असतं तसं नाही. उन्हाळा आत्ता ह्या वेळेला फार जास्त जाणवतोय आणि खूप काळासाठी तो जाणवतोय. गेल्या 2-3 दिवसांपासून काही ठिकाणी थोडेसे वारेसुद्धा आहेत, ढग आहेत आकाशात, पण उकाडा मात्र प्रचंड जाणवतोय. तरीसुद्धा उत्साह आणि आपण म्हणूया ना कार्यक्षमता ह्या दिवसांमध्ये जगभरातचं जे आपल्याबद्दलचं निरीक्षण नोंदवलं गेलंय माणसाबद्दलचं, तर ही कार्यक्षमता वाढलेली असते. कारण एकतर दिवस मोठा असतो, आपल्याला एक थंडीमुळे थोडीशी जी मरगळ आलेली असते किंवा आपण शांत झालेलो असतो थोडे, ते आता तो झटकून दिलेला असतो आपण आळस, आणि एकंदर काम करायची आपली इच्छासुद्धा वाढलेली असते. आता एकीकडे उकडत असतं त्यावर किती छान छान उपायसुद्धा आपण करतो ना, म्हणजे आईस्क्रीम वगैरे खाणं, पन्ह पिणं, असे खूप छान सुंदर उपाय आपण शोधून काढलेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला मदतीला धावून येतात, पण ही कार्यक्षमता वाढते हे पहिलं निरीक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट अभ्यासकांनी अशी निरीक्षणात नोंदवली आहे की लहान मुलांवर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. जगभरात जेव्हा आपण समरबद्दल बोलतोय, त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा त्यांचा उत्साह, नवीन काहीतरी शिकूया, घराच्या बाहेर पडूया, त्यांची जी चिकित्सक वृत्ती असते लहान मुलांची, त्यांच्यामध्ये जे उपजत जास्त कुतूहल असतं, त्याला एक चांगला बूस्ट किंवा त्याला एक चांगलं प्रोत्साहन उन्हाळ्याचे दिवस देतात असं निरीक्षणात म्हटलंय. आणि त्याच्यामुळे लहान मुलांसाठी हा काळ खूप छान असतो आणि त्यांच्यासाठी घराबाहेर पडण्याचा हा काळ असतो. आणि बर्फात खेळणं वगैरे हे थोडंसं झाल्यानंतर घरीच बसत असतात मुलं. आता मात्र आईबाबांबरोबर समर कॅम्पला जाणं, फिरणं, उन्हात दिवस घालवणं हे सगळं त्यांच्यासाठी नवीन सुरू झालेलं असतं, त्यामुळे त्यालासुद्धा खूप छान प्रतिसाद मिळतो. बरं, आज ना हर्ब्स किंवा औषधी वनस्पतींबद्दलचा सुद्धा दिवस आहे, ते सांगणार आहे जाता जाता अगदी या गाण्यानंतर.

आणि आता अगदी जाता जाता कुणी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय मिलिंद टिपणीस आणि वसुमती ठोसर यांनी फोन कॉल्सच्या माध्यमातून विठ्ठल मसळेकर आनंद मुकाशी प्रमोद कारखानीस अशोक पाटील श्रीपाद जोशी श्रेय मिलेश आर्य गजानन राऊत या सगळ्यांनी दीपा पालकर रजनीकांत पाटील शिल्पा तोडणकर मंगेश म्हात्रे त्यानंतर मुकुंद पाठरे यांनी मंगला मुकुंद पाठरे सॉरी त्यानंतर प्रणव शिंदे शुभलक्ष्मी मस्तकार प्रकाश कुलकर्णी चंद्रशेखर मुळेकर ह्यानंतर आपल्याला मेसेज केला आहे की त्यांनी नाव नाही सांगितलेलं ओके फाईन प्रकाश शिंदे अरुण गावकर हरिश्चंद्र पाटील या सगळ्यांनी आपल्याला कार्यक्रमामध्ये मेसेजेसच्या माध्यमातून त्यांचा त्यांचे प्रतिसाद त्यांचा दिलेला आहे. आज हर्ब्स डे म्हणजे औषधी वनस्पती दिवस सुद्धा आहे आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे त्याचा उपयोग काय आहे की त्याचं महत्त्व काय आहे त्याच्यात कोणतं कोणतं वैविध्य आहे आणि कशा पद्धतीने ते आपण त्याची लागवड घरच्या घरी करू शकतो या सगळ्याबद्दलची जागृती करण्याचा आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवण्याचा खरं तर आजचा हा दिवस आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात घरातली छोट्या छोट्या कुंड्या असतात अंगणात जर छोटं अंगण असेल तर बाग औषधी वनस्पती आपण हर्ब्स ज्याला म्हटलं जातं ते आपण नक्की लावतो कारण आता स्वयंपाकात सुद्धा त्याचा उपयोग केला जातो आणि औषधी वनस्पती काढा वगैरे ही तर बऱ्याच घरांमध्ये पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे पण आज तो दिवस असतो त्याच्याबद्दलची जागृती निर्माण होण्याचा. तर आता ह्या कार्यक्रमात इथेच थांबते एकीकडे गाणं सुरू आहे जयदीप यांच्या स्वरातलं आणि या गाण्यावरच आजचा कार्यक्रम संपेल मग मराठी बातम्या असतील आणि आपली भेट होईल 3:05 आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. तीन वाजून 10 मिनिटांनी आपण

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण। महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं। महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं। ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले। महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले। प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला, त्यालाच अनुसरून गेल्या 10 वर्षात राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली। अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले। राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटीची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे। या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे। याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत। ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली। पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली। या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात। प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक ID मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल। या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 2 फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे। मुंबई

90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मेपर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सीबीआय आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणीगणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा, रानमांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते. तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणीगणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं PMLA न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या FIR दखल घेत ईडीनं खरातवर PMLA अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.89% विद्यार्थी

उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आपण भेटलो आहोत सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमात. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर आणि आज आपण जादूच्या जगात जाणार आहोत. दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल बोलणार आहे मी. त्यातली एक जी आहे ती पूर्णतः काल्पनिक आहे पण तिने संपूर्ण जगावर इतकी जादू केलेली आहे. ते जगच त्या व्यक्तीचं जादूचं जग आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारी सगळी कॅरेक्टर्स पण इतकी आपलीशी वाटली की आज तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सेलिब्रेट केला जातोय आजच्या दिवशी. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि दुसरे ज्यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या माध्यमातून ही जादू म्हणजे कॅरेक्टर्सची, गोष्टींची जादू आपल्यासमोर अशी छान मांडली की ऑस्कर्सपर्यंत सुद्धा त्यांचं नाव गेलं आणि तिथे सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलं त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल. तर जादूचं जग सुरुवातीला आपण, एक लढाई झाली खूप मोठी जादूच्या जगात आणि खऱ्या खऱ्या विश्वातले लोक एका स्टेशनच्या माध्यमातून त्या जादूच्या जगात पोहोचायचे आणि तिथे जे एकंदरीत युद्ध झालं होतं कथानकानुसार की हॉगवर्ट्सची जी लढाई झाली होती ती आजच्याच दिवशी झाली होती आणि ती लढाई झाल्यानंतर जगातल्या एका अंधार युगाचा अंत झाला होता. जगातल्या म्हणजे जादूच्या जगातल्या एका अंधार युगाचा अंत झाला होता आणि त्याच्या विजयाची आठवण म्हणून आजचा दिवस हा वर्ल्ड हॅरी पॉटर डे म्हणून साजरा केला जातो. सप्तरंगी साथ मध्ये आपण चित्रपटांच्या दुनियेत रमणारी माणसं आहोत आणि आपल्यासाठी हॅरी पॉटर आणि त्याची जी एक संपूर्ण सिरीज आली होती ती काही जणांच्या मनाच्या इतकी जवळची असेल म्हणून आज म्हटलं की हॅरी पॉटर दिवस आहे, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सेलिब्रेट केला जातो तर थोडंसं त्याच्याबद्दल तर बोललंच पाहिजे. बऱ्याच जणांनी त्याची पुस्तकं वाचली असतील आणि बऱ्याच जणांनी त्या पुस्तकांचे जेव्हा चित्रपट झाले ते चित्रपट बघितले असतील. दोन्ही गोष्टी तितक्याच परिणामकारक, अर्थात असं म्हणणारे असतील नाही नाही पुस्तकच छान वाटतं, काही जण म्हणतील नाही नाही वाचताना जितकी मजा येते त्यापेक्षा चित्रपट बघताना जास्ती मजा येते. आपल्याला दोन्हीचा आनंद घ्यायचा आहे हॅरी पॉटर डे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थोड्याशा वेळासाठी हॅरी पॉटरचं सगळं जग, त्याने किती लोकप्रियता संपादित केली आणि काय वैशिष्ट्य होतं त्या चित्रपटांचं या सगळ्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि नंतर कोणाबद्दल बोलणार आहोत ह्याचासुद्धा अंदाज साधारण आपल्या सगळ्यांना आलाच असेल. एका कार्यक्रमाची आठवण करून देणार आहे, त्यानंतर एक व्यावसायिक विराम आपण घेणार आहोत आणि त्या विरामाच्या नंतर आपण हॅरी पॉटर बद्दल बोलणार आहोत.
2: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्षांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
3: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
2: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. पक्षांचे लक्ष थवे.

आणि त्या जगात आपण थोडंसं हरवून जाऊया, कारण त्याचा इतका मोठा प्रभाव संपूर्ण जगावर पडला की मूळ इंग्रजी पुस्तकाचं 75 भाषांमध्ये भाषांतर झालं आणि संपूर्ण जगभर ते पुस्तक त्याने वेड लावलं. अक्षरशः जादूच्या जगात रमायला आपल्याला आवडतं त्याहीपेक्षा त्या जगात इतक्या गोष्टी घडवल्या गेल्या की ते सगळंच फारच म्हणजे अद्भुत होतं. खरा शब्द आपण तोच म्हणूया. मुख्य पात्र त्यातला हॅरी पॉटर कथेचा नायक आपला द बॉय हू लिव्ड असं त्याला म्हटलं जातं आणि त्याच्या कपाळावर अशी एक विजेची खूण आहे. त्याचे आई वडील, मग आई त्याची जादूगार, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्याला सुद्धा जन्मजात तो जादूगार असतो आणि 11व्या वर्षी त्याला हे कळतं की तो जादूगार आहे. अतिशय हुशार असतो तो, प्रचंड हुशार, पण तितकाच प्रेमळ सुद्धा. म्हणजे तो चांगला, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी जादू वापरणारा असा तो असतो. त्याचे मित्र परिवार असतो, त्याचं कामच ते असतं की जादूच्या विश्वातला जो काळेपणा आहे किंवा जादूच्या विश्वातलं जे एक असं एकंदरीत आहे की जे फार भयानक आहे ते घालवून टाकायचं किंवा ते दूर करायचं, यासाठी तो जन्माला आलेला आहे अशा पद्धतीचं त्याचं एक कॅरेक्टर. आणि इतक्या सुंदर पद्धतीने, म्हणजे अंधार युग ज्याला सुरुवातीला आपण म्हणालो होतो तो अंत करणारा म्हणजे हा हॅरी पॉटर. आणि त्याला किती छान छान साथीदार त्याच्या संपूर्ण जगामध्ये, म्हणजे त्याची हरमायनी ही मैत्रीण आहे, त्याच्यानंतर रॉन हा सगळ्यात जवळचा मित्र, डंबलडोर, अल्बस डंबलडोर हे त्याचे मुख्याध्यापक आणि त्याचे गुरु असं म्हणायला हरकत नाही. सिव्हरस स्नेप आपल्याला आठवत असेल, त्याचं ते असे ब्लंट कट त्याचा आणि त्याचे डोळे, त्या डोळे बघूनच भीती वाटावी असा तो सिव्हरस स्नेप, जो अगदी सुरुवातीला आपल्याला वाटत असतो की हा नकारात्मक भूमिका करणारा आहे, म्हणजे हा हॅरी पॉटरचा शत्रूच आहे असं आपल्याला वाटत असतं, पण शेवटी आपल्याला कळतं की नाही, तो शत्रू नाही आहे, तर तो शत्रूच्या गोटात राहून हॅरी पॉटरचं संरक्षण करणारा कोणीतरी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला सिव्हरस स्नेपमुळे हॅरी पॉटर वाचत असतो आणि ज्याचं नावसुद्धा घ्यायचं नसतं तो लॉर्ड व्होल्डेमॉर्ट. ही सगळी कॅरेक्टर्स इतकी म्हणजे खरी खरी उभी केली जे के रोलिंग यांनी की असं वाटावं की हे खरंच कुठेतरी घडलं असेल. आणि मग एकंदरीत किती म्हणजे कितीतरी गोष्टी हॅरी पॉटरच्या आहेत ज्या आपल्याला अशा वेड लावणाऱ्या आहेत. म्हणजे ती चार हाऊसेस, त्याच्यामध्ये होणारी त्यांची त्यांच्या स्पर्धा, त्याच्यात विजयी होणं, असे कितीतरी गोष्टी ज्याने हॅरी पॉटरने अक्षरशः आपल्याला वेड लावलं होतं. अजून थोडं बोलूया आणि मग आपण वेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, सिनेमाबद्दल बोलणार आहोत मेनली, ते थोड्याशा वेळाने. पण एक गाणं ऐकूया. तुम्ही मला सांगा मीनवाईल की हॅरी पॉटर तुम्हाला कधी भेटला आणि तुमचा मित्र कधी झाला का मुळात, आणि कुठली गोष्ट त्याची आवडली, कुठला सिनेमा आवडला.

हॅरी पॉटर डे. तर मला आपल्याला सुद्धा विचारायचं आहे की आपल्यापैकी किती जणांनी हॅरी पॉटरचं एखादं पुस्तक, त्याहीपेक्षा आज पुस्तकापेक्षा ना, हॅरी पॉटरचे एकूण 8 चित्रपट आले, त्यापैकी किती चित्रपट आणि कुठले कोणी बघितलेत आणि कुठला आवडला आहे ते मला तुम्ही मेसेजेस करा जरूर, तर मला वाचायला आवडेल.

हॅरी पॉटर डे आज संपूर्ण जगभर साजरा होत असताना त्याची पुस्तकं परत वाचणं किंवा त्याचा एखादा चित्रपट बघणं ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून केल्या जातात. आणि एक काळ असा होता की सगळं जग जणू काही हॅरी पॉटरमय झालं होतं. कशा अर्थाने? की सगळ्या पुस्तकांच्या कव्हरवरती हॅरी पॉटरचं चित्र, किचन हॅरी पॉटरच्या, वॉटर बॉटल, दप्तरं, पुस्तकं, सगळ्या घड्याळं, रोजच्या वापरातल्या वस्तूंपैकी बऱ्याचशा वस्तू ह्या हॅरी पॉटर च्या वापरातल्या वस्तूंसारख्या डिझाईन केल्या जात होत्या. आणि मुलं काय, मोठी माणसंसुद्धा, ते कलेक्शन आपल्याकडे असावं, हार्डबाउंड पुस्तकांचं कलेक्शन असावं किंवा ते चित्रपट आपल्याकडे सगळे असावेत यासाठी, म्हणजे बापरे, पुस्तक आलं बाहेर की त्याची विक्री होत असे आणि संपायचं, किंवा सिनेमा बाहेर आला की इतकी मोठी गर्दी त्या प्रत्येक चित्रपटाला व्हायची, कारण त्याच्यामधली उत्सुकता ही तशाच पद्धतीने कायम ठेवली होती. आणि सगळी कॅरेक्टर्स ही बऱ्यापैकी शेवटपर्यंत तशीच असल्यामुळे, 8 चित्रपटांमध्ये काही काही बदलली अर्थात, पण ती तशीच असल्यामुळे ना ती एकसंधता चित्रपट बघताना जाणवायची एका भागातून दुसऱ्या भागात जाताना. आणि सिव्हरस स्नेपचं ते फारच धक्कादायक होतं. वॉल्डेमॉर्टचं बदलती रूप हा त्याच्यामधला खूप मोठा धक्क्याचा पॉईंट होता. डंबलडोरचं कॅरेक्टर जे अत्यंत संयत, ज्याला सगळं माहीत असतं पण तरीसुद्धा हॅरी पॉटरला पुढे नेण्यासाठी कायम मदत करणारा, अशा पद्धतीचं त्याचं कॅरेक्टर, ह्याच्यामुळे हॅरी पॉटरची जादू ही कायमच राहिलेली आहे. म्हणजे आजही जरी आपण एखादा हॅरी पॉटरचा चित्रपट बघितला आपल्या आवडीचा, तरी असं वाटून जातं, अरे काय कमाल विश्व हे उभं केलं आहे, काय कमाल, काय क्रिएटिव्हिटी आहे आणि काय विचार आहे. म्हणजे इतकं काल्पनिक आणि किती स्ट्रेचपर्यंत काल्पनिक कोणी लिहू शकतं ह्याचं कमाल उदाहरण म्हणजे हॅरी पॉटरची संपूर्ण सिरीज आहे. जे घडलं नाही आहे पण आजही असं वाटतं आपल्याला की त्या भिंतीतून हॅरी पॉटरचं जाणं आणि परत बाहेर येणं हे कुठेतरी खरंच घडत असावं आणि खराच हॅरी पॉटर कुठेतरी आपल्याला भेटेल जर आपण शोधलं तर. इतकं ते वास्तववादी त्या वेळेला सगळं केलं होतं. आणि खरंच म्हणजे गारूड म्हणतात ना, म्हणजे हॅरी पॉटरच्या जादूच्या जगाची जादू संपूर्ण जगावर झाली होती. आणि ते खरंच म्हणजे इट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन असं आपण म्हणूया, अशा पद्धतीने सगळं ते प्रकरण होतं हॅरी पॉटरचं. तर आज हॅरी पॉटर दिवस आहे आणि लोकांना प्रेम आणि जादू ही किती मोठी असते किंवा प्रेमाचा विजय कसा होऊ शकतो हे हॅरी पॉटरच्या कॅरेक्टरमुळे सगळ्यांना कळलं होतं. म्हणजे हॅरी पॉटरमुळे समजलं होतं की प्रेम आणि मैत्री ही किती महत्त्वाची आहे मुलांमध्ये विशेष करून, आणि मुलांना पुन्हा एकदा पुस्तकांकडे आणि चित्रपटाकडे नेण्यासाठी प्रेरित केलं होतं हॅरी पॉटरने. किती सुंदर विचार दिला होता त्याने की प्रेम आणि मैत्री ही जगण्यासाठी खूप आवश्यक असते आणि तीच जगातली सगळ्यात मोठी जादू आहे. प्रेम आणि मैत्री हे हॅरी पॉटरच्या चित्रपटांमुळे सगळ्या जगाला समजलं होतं आणि मुलांच्या विश्वाला त्याने खरंच खूप समृद्ध केलं होतं. म्हणजे मुलं किती इमॅजिन करू शकतात त्याच्या पलीकडे जाऊन जे के रोलिंगने त्यांच्या इमॅजिनेशनमध्ये भर घातली होती. कमाल. छानसं गाणं ऐकूया आणि मग पुढल्या विषयाकडे आज जाणार आहोत.

भारतामध्ये त्या काळात जी परिस्थिती होती, जी सामाजिक व्यवस्था होती, त्याचं अत्यंत खरं वर्णन त्याहीपेक्षा एक सुंदर शब्द त्यांच्या चित्रीकरणासाठी वापरला गेला आहे आणि तो म्हणजे पोएटिक, काव्यात्मक वर्णन. ज्या पद्धतीने फ्रेम्स जातात, ज्या पद्धतीने छायाप्रकाशाचा खेळ खेळला गेला आहे ऑन स्क्रीन, पाथेर पांचाली बघत असताना आपण वेडे होतो, दुसरा शब्दच नाही आहे. वेडे कशाने की इतकं सुंदर कॉम्पोजिशन, इतक्या सुंदर फ्रेम्स, ह्या सीननंतर दुसरा सीन जेव्हा येतो तेव्हा एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जे ट्रान्झिशन होतं ते होण्याचा काळ, ह्यामध्ये असलेला एक शांतपणा, संथपणासुद्धा आपण म्हणू शकतो, आणि त्यातून पुढे जाणारी गोष्ट, याने पाथेर पांचाली हा फक्त आपल्या देशापुरता नव्हे तर संपूर्ण जगभरात त्या सिनेमाने सगळ्यांना, म्हणजे अशा प्रकारे चित्रपट होऊ शकतो ह्याने अक्षरशः वेड लावलं होतं. आणि आपण खऱ्या अर्थाने आपण भारताबाहेर पोहोचलो सिनेमाच्या माध्यमातून, तो पाथेर पांचालीसुद्धा त्यातला एक सिनेमा आहे. सत्यजित रेनबद्दल आपण बोलतो आहोत, आज जयंती आहे त्यांची, आणि आपण म्हणतो ना एक टाईमलेस, कालातीत चित्रपट बनवणारे, अशीच त्यांची एक ओळख आहे. किंवा विजनरी, चित्रपट हा कसा असावा तो त्यांना ना डोळ्यासमोर जेव्हा दिसायचा तेव्हा ते शब्दांपेक्षाही त्यांना चित्र किंवा स्टोरी बोर्ड ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने चित्रांच्या माध्यमातून त्यांना तो सिनेमा दिसायचा आणि म्हणून एवढा परिणामकारक आपल्यापर्यंत पोहोचायचा. म्हणजे ते स्टोरी बोर्ड करायचे, समोर दिसणारं चित्र ह्याने अपूने असं केलं हे लिहिण्यापेक्षाही अपू ती कृती करतोय अशी त्यांनी रेखाटनं काढून घेतली होती, स्टोरी बोर्ड तयार केला होता आणि त्यातून तो सगळा सिनेमा घडला आहे ही गोष्टसुद्धा आपल्याला माहिती आहे. पण अशा पद्धतीने भारतीय चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं काम सत्यजित रे यांनी केलं होतं. जागतिक स्तरावर तो पोचला अपराजित असेल, त्यांचा अपूर संसार हे सुद्धा त्यांचे तितकेच गाजले आणि अपू ट्रिलॉजी म्हणून या तिन्ही चित्रपटांना ओळखलं जातं पाथेर पांचालीनंतर आलेले. त्याच्यानंतर जलसा घरसेर, चारुलता, गोपी गायन बाघा बाईन, आरण्येर दिनरातीश, शतरंज के खिलाडी, त्यांचा एकमेव चित्रपट जो हिंदी होता शतरंज के खिलाडी, असे वेगवेगळे चित्रपट. आणि मानवी स्वभाव, त्यावेळची परिस्थिती, गरिबी लोकांमध्ये असलेली आणि समाजामध्ये झालेला बदल हे अत्यंत साध्या आणि काव्यात्मक पद्धतीने लोकांपर्यंत मांडणं ही सत्यजित रे यांची चित्रपट बनवण्याची खासियत होती आणि त्याच्यामुळेच त्यांचं नाव आज काय कायमस्वरूपी आपण जेव्हा जेव्हा चांगला चित्रपट बनतो, जेव्हा जेव्हा चांगल्या चित्रपटाची निर्मिती होते, त्याचा पाया सत्यजित रेंसारख्या किंवा रे बाबू ओळखले जायचे ते, त्यांच्यासारख्या चित्रपट निर्मात्यांमुळे किंवा दिग्दर्शकांमुळे, यांच्यामुळे तो आपल्यापर्यंत पोहोचतो, ती ओळख निर्माण झालेली आहे. एक छानसं गाणं ऐकूया आणि अजून त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत.

सत्यजित रे यांच्याबद्दल बोलत असताना भारतरत्ननं त्यांचा सन्मान केलाच, पण त्याबरोबरीने ऑस्करने सुद्धा त्यांच्या एकंदरीतच चित्रपटामधल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना लाईफटाईम अचीव्हमेंट जो पुरस्कार असतो तो सुद्धा त्यांना प्रदान केला होता. इतकं मोठं म्हणजे हे खूप मोठी अचीव्हमेंट आहे ही. त्याच्यामागचं कारणच असं की त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास केला जातो आणि फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या भाषातले चित्रपट बनवणारी जी मंडळी आहेत ती फिल्म मेकर्स जे आहेत ते सत्यजित रे ह्यांच्या सिनेमाचा अभ्यास करतात की कशा प्रकारे ह्यांनी तो चित्रपट सादर केला असेल सगळ्यांसमोर, कोणता विचार त्याच्यामध्ये होता, कशा पद्धतीने स्टोरी बोर्डवर म्हणजे पटकथेपेक्षाही स्टोरी बोर्ड चित्र काढून तो कॅमेरा पुढे तशा पद्धतीने तो सीन उभा करणं, हे टेक्निक हे तंत्र कसं त्यांना जमलं असेल.

आणि कसा तो माणूस 24 तास चित्रपटामध्ये किंवा ह्या कलेमध्ये कायमच असायचा ह्याचा सुद्धा अभ्यास जागतिक स्तरावर केला जातो. म्हणजे सत्यजित रे हे फक्त दिग्दर्शक नव्हते तर ते लेखक होते, पटकथा लेखक होते, संगीतकार होते, निर्माते होते. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कलाकारांना ही मुभा द्यायचे की असा असा सीन आहे, अशा अशा पद्धतीने त्याचा परिणाम हवा आहे, तर तो तुम्ही कसा साकाराल, तुम्ही कशा पद्धतीने ते पडद्यावर आणाल, कशा पद्धतीने अभिनय कराल, आणि ते जर शक्य झालं नाही तर मग ते त्याला मार्गदर्शन करायचे त्या कलाकाराला. पण त्यांचा आग्रह असायचा की असं करून बघा कशा पद्धतीने तो परिणाम येऊ शकेल. रिहर्सल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांनी तो पूर्ण साकारलेले सगळे चित्रपट त्यांचे आहेत आणि ते बघताना खरंच आपण पूर्ण म्हणजे हरवून जातो. बरं, एवढंच नव्हतं, त्यांनी लहान मुलांसाठी सुद्धा लिखाण केलं आहे. फेलुदा जर आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल तर ती अशी शोधाचीच शृंखला होती लहान मुलांसाठी लिहिलेली. म्हणजे आता कसं हॅरी पॉटरचं एक जागतिक स्तरावरचं आपण जादूचं जग बघितलं, तसं फेलुदा पण होतं. ते काही जणांनी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ना ते वाचताना आपल्या डोळ्यासमोर ते पटकथेसारखंच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की तो फेलुदा कसा विचार करत असेल आणि कशा पद्धतीने सगळं ते शोधून काढत असेल रहस्य. म्हणजे कमाल असे अशा पद्धतीचे कलाकार हे फार कमी जन्माला येतात आणि फारच म्हणजे ते रेअरली आपल्यापर्यंत ते पोहोचतात आणि म्हणूनच ते संपूर्ण जगभर त्यांचा लौकिक होतो आणि ते महान कलाकार ह्या यादीमध्ये खूप सहज पोहोचतात. खूप सहज म्हणजे कसे, त्यांच्या कामाने, पण त्याच्यासाठी केलेला संघर्ष, प्रत्येक चित्रपटासाठी केलेला संघर्ष हा खूप वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे पाथेर पांचाली जेव्हा बनत होता तेव्हा बजेटची खूप चणचण होती, मग त्या काळामध्ये कसा त्यांनी पैसा उभा केला हे सुद्धा वाचण्यासारखं आहे. किंवा त्याच्यातला छोटे छोटे किस्से की त्या अपूच्या मागे कुत्रा जावा अशी जेव्हा इच्छा असताना खरं प्रत्यक्ष तो कुत्रा धावत नव्हता, मग त्या अपूच्या खिशात काहीतरी त्या कुत्र्याच्या आवडीचे पदार्थ ठेवले, बिस्किट बिस्किट, आणि मग अपू चालता चालता ते असे टाकायचं जमिनीवर आणि मग कुत्रा त्याच्या मागे यायला लागला. ह्या सगळ्या प्रकाराने ती तो जो क्विकनेस असतो विचार करण्याचा की काय ह्याच्यावर उपाय करता येईल, हे सगळं असं म्हणजे नैसर्गिक असतं आणि ती एक देणगी असते मिळालेली कलेची, आणि ती आपण जेव्हा बघतो तेव्हा भारावून जातो. सत्यजित रे रे बाबू हे त्यापैकीच एक नाव आहे आणि फक्त भारतापुरतं नव्हे तर हे कलाकार ना आपल्याकडे ते जन्माला आले आपल्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. पण हे सगळे कलाकार हे आंतरराष्ट्रीय कलाकार असतात, त्यांच्यासाठी कोणताही एक देश, कोणतीही एक भाषा, कोणताही एक प्रांत ह्याच्या सीमा एका पॉईंटनंतर राहतच नाहीत, त्या मर्यादा त्यांच्यासाठी उरतच नाही, ते संपूर्ण जगाचे कलाकार झालेले असतात. जसा चार्ली चॅप्लिन संपूर्ण जगाचा कलाकार आहे तशा पद्धतीने, आणि हे प्रत्येकच क्षेत्रातल्या कलाकारांबद्दल आपण बोलतोय, हां, लता दिदींचा किंवा आशाताईंचा आवाज हा जगाचा आवाज आहे, जगापर्यंत पोहोचलेला, तशा प्रकारे सत्यजित रे हे जगाचे कलाकार आहेत. तर आज त्यांची जयंती म्हणून आपण थोडंसं त्यांच्याबद्दल बोललो, थोडंसं बोललो, बोलण्यासारखं खूप आहे, हरवून जाण्यासारखं खूप आहे. गाणं ऐकूया आणि कोणी कोणी सहभाग नोंदवला ते सांगणार आहे.

आणि आता कार्यक्रमात कोणी कोणी सहभाग नोंदवला होता ते सांगते. गौतम भिंगारडे, शुभलक्ष्मी मस्तकार, रजनीकांत पाटील, श्रेय मिलेश, आर्य राऊत, हरिश्चंद्र पाटील, स्मिता पालकर, चित्रा कर्वे, प्रणव शिंदे, संजय पाटील, चंद्रशेखर मुळेकर, प्रकाश शिंदे, मंगेश म्हात्रे, अरुण आणि अपर्णा गावकर, ईश्वरदास शेट्टी, दत्तात्रय आडत, शिल्पा तोडणकर, शुभदा, संयोगिता बापट या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून महेंद्रभाई, मिलिंद टिपणेस आणि चित्रा कर्वे यांनी फोनसुद्धा केला होता आणि हॅरी पॉटरच्या खूप सुंदर आठवणी त्यांनी सांगितल्या. मनापासून सगळ्यांचे आभार मानते. हे गाणं ऐकणार आहोत आणि गाणं संपेल तेव्हा ठळक बातम्या आपण ऐकणार आहोत. विकास आणि राजश्री कुलकर्णी यांचा भिगवणहून आपल्याला मेसेज आलेला आहे.

आणि आता ऐकूया ठळक बातम्या. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन उपक्रमाचं आज मुंबईत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागलाय, तर मुंबईत 90.8% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तात्काळ सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देण्याचे संदेश पाठवले गेले. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार झालेला आरोपी कमलेश पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यर्पण झालं आहे. परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. आताच आपण ऐकल्यात ठळक बातम्या.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर आणि आजच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात शनिवारी आपली नाट्यगीतांची मैफल छान रंगते आणि आज आपण कुणाची नाट्यपद ऐकणार आहोत हे सकाळपासून आपल्या चॅनल्सवर दिनविशेषांमध्ये आपण ऐकलं असेलच। तर आज आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची नाट्यपद आपल्या संपूर्ण एका तासाच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत आणि आज कारणही आपल्याला माहिती आहे, जयंती आहे त्यांची आणि त्यांच्या आवाजातली नाट्यपद ऐकणं ही एक वेगळीच मैफिल आणि वेगळीच मेजवानी असते आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या गायकीबद्दल आणि ते आपल्यापर्यंत कसे एक छान भावतात एक कलाकार म्हणून ह्या सगळ्याबद्दल आपण बोलूया आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये जरूर सहभागी व्हा की डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं कोणतं नाट्यपद तुम्हाला खूप आवडतं आणि त्याच्यामागचं कारण मला नक्की ऐकायला आवडेल। अधिकाधिक नाट्यपदं ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे एका मागमाग एक अशी दोन किंवा काही वेळेला तीन अशीही नाट्यपदं ऐकवीन कारण भरपूर नाट्यपदं ऐकवायची आहेत त्यांच्या स्वरातली। पण तुम्ही मात्र एकच मला सांगा की कोणतं आवडतं आणि का आवडतं, मला कारण जाणून घ्यायला फार आवडेल की ते नाट्यपद का आवडतं। म्हणजे कसं आहे की त्या नाट्यपदामध्ये हा हा शब्द त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने गायला आहे की तो असा मनाला भिडतो, किंवा ही ओळ, त्यातल्या भावना, ही चाल, असं त्यातलं वेगवेगळं काहीतरी सांगा त्या नाट्यपदातलं आणि मग आपण ती छान चर्चा किंवा ह्या छान गप्पा आपण रंगवूया अधिक आणि सुंदर सुंदर गीतं सुंदर सुंदर पद त्यांच्या आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत।

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची आज जयंती आहे आणि त्यांची नाट्यपदं आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकत असताना एक खूप सुंदर एक मेजवानी असल्याचा एक आपल्याला पूर्ण अनुभव येत असेल, कारण वेगळ्या प्रकारची गायकी आणि अशी कायम मनात ठसलेली, मनात राहिलेली अशी गायकी. त्याच्यामागचं कारणही तेच होतं म्हणा की ग्वाल्हेर, किराणा, पतियाळा, भिंडी बाजार अशा वेगवेगळ्या घराण्यांचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि त्या घराण्यांची गायकी त्यांच्या गायकीमधून, त्यांचं गाण्यामधनं डोकवायची. म्हणजे त्यांची सरगम असेल, त्यांची लयकारी असेल किंवा बंदिश असेल, सादरीकरणाची पद्धती असेल, ही प्रत्येक घराण्याकडून घेतलेली होती त्यांनी आणि त्याचं सादरीकरण करत असताना पूर्णतः आपल्याला अनुभव यायचा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी, आता आम्ही तर नाही पण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांच्या या मैफिली किंवा त्यांची नाटकं ही प्रत्यक्ष पाहिली असतील आणि तो अनुभव प्रत्यक्ष घेतला असेल. तर तेही सांगा की त्यांची एखादी मैफिल किंवा नाटक जर आपण बघितलं असेल तर तो अनुभव कसा असायचा, किंवा काही जणांनी असंही केलं असेल की वेगवेगळे प्रयोग बघितले असेल आणि त्या, म्हणजे असं म्हटलं जातंच की प्रत्येक प्रयोगानिशी एक वेगळा परफॉर्मन्स असतो गाणाऱ्याचा किंवा सादरीकरण करणाऱ्याचा, अभिनयाचा हा प्रत्येक प्रयोगाबरोबर बदलणारा असतो. तर तसा काही अनुभव तुमचा होता का? आय एम शुअर नक्की असेल. तर तेही मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की हो, असा अनुभव होता की आज या प्रयोगामधलं हे पद दुसऱ्या प्रयोगामध्ये ऐकलं तेव्हा ते अजून खुललेलं होतं, वेगळ्या प्रकारे सादर केलेलं होतं, असा काही अनुभव असेल तर तोही ऐकायला आवडेल. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची नाट्यपदं आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकतो आहे. सांजेच्या पारीमध्ये जयंती आहे आज त्यांची आणि त्यांची पदं ऐकताना तो भाव, म्हणजे त्या पदात, त्या गोष्टीत मुळात काय सांगितलेलं आहे, त्या पदाचं स्थान काय आहे त्या गोष्टीमध्ये, तो भाव इथे आपल्याला जाणवतो. म्हणजे बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी या भवनातील गीत पुराणे याचा उल्लेख केला, कारण नाटकाच्या ते अशा टप्प्यावर ते पद आहे की तिथून पुढे संपूर्ण नाटक आणि त्याची गोष्ट बदलते आणि वेगळी होत जाते, वेगळं वळण लागतं. त्यामुळे या भवनातील गीत पुराणे म्हणत असताना ते गीत पुराणे किंवा मवाळ हळवे सूर आज येथून दूर जाऊ द्या वगैरे हे सगळं म्हणत असताना ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर उभी राहते की इथून पुढे या वाड्यातलं किंवा ह्या घरातले सूर आता बदलणार आहेत आणि त्याला एक वेगळं वळण येणार आहे हे आपल्याला जाणवतं. तर अशा काही गोष्टी तुमच्याकडे सांगण्यासारख्या असतील तर जरूर सांगा. मिलिंद टिपणीस यांनी हे आवर्जून सांगितलं आणि बऱ्याच श्रोत्यांनी या भवनातील गीत पुराणेचा उल्लेख केलेला आहे. वेगवेगळी नाट्यपदं आज आपण त्यांची ऐकणार आहोत आणि त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत आपल्या आजच्या सांजेच्या पारी ह्या कार्यक्रमात. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर.

मुंबई चा काना कोपरा कई दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे। आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत, त्यामुळे जोडलेले रहा. भेटूच
0: लवकरच.

सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपण भेटलोय आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर आणि आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबेडकर. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची आज जयंती आहे आणि त्यांची नाट्यपदं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय आणि अक्षरशः आपण हरवून जातो त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या सादरीकरणामध्ये, त्यांच्या भावामध्ये, ज्या पद्धतीने ती सगळी पदं किंवा गीतं इतरही प्रकारची त्यांनी आपल्यासाठी आपल्यासमोर सादर केलेत त्यामध्ये. त्यांच्या गायकीबद्दल आपण बोलत होतो की वेगवेगळ्या घराण्यांचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं आणि ते त्यांच्या गायकीमध्ये कायमच आपल्याला डोकावताना दिसतं. त्याबरोबरीने सरगम आणि ताना ह्यांच्यावर असलेलं प्रभुत्व, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्यांचा रियाज सातत्याने सुरू असायचा किंवा त्या गायकीमध्ये ते असायचे कायमच, की त्यांच्या तानांवर आणि त्यांच्या सरगमवर त्यांचं पूर्ण प्रभुत्व असायचं आणि अतिशय वेगवान आणि खूपच कल्पक अशा त्यांच्या ह्या ताना आणि त्यांच्या सरगम त्याचं सादरीकरण असायचं, म्हणजे त्याची जागा कशी असेल, कुठे असेल, कशा

अलंकारे असेल, त्या तानेचा वेग काय असेल, त्या शब्दावर कसा भर येईल त्याने, या सगळ्याचा अभ्यास करून, पूर्ण अभ्यास करून, आपण म्हणतो तसं की नाटकामध्ये सादर करत असताना संपूर्ण परिस्थितीचा किंवा कुठे ते पद आहे ह्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी सादर होत असत, आणि तो प्रभावसुद्धा आणि तो परिणाम आपल्यावर एक रसिक म्हणून, एक ऐकणारे म्हणून अगदी सहज होत असे. म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे म्हणजे ताना सरगम असे खूप सुंदर समीकरणच आहे. त्यांचं पद जेव्हा आपण ऐकणार आहोत तेव्हा उत्तमोत्तम ताना आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, ह्याचे आपल्या कानांनी तयारी केलेली असते आणि आपण वाट बघत असतो. मग त्या छोट्या ताना असतील, मोठ्या असतील, त्याची खरंच एक रसिक म्हणून आपण आतुरतेने वाट बघत असतो आणि ती तान ऐकल्यानंतर मनाचं जे समाधान होतं त्याला शब्द नाहीत अशीच आपली भावना असते. तीन पदं आता ऐकवणार आहे यानंतर. मी म्हटलं तसं की आज अधिकाधिक पदं ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तो प्रभाव आणि आपल्या कानांमध्ये तो आवाज पूर्णतः असा छान भरून येईल हा आपल्याला परिणाम द्यायचा आजचा प्रयत्न आहे माझा. त्यामुळे तीन पदं यानंतर मागोमाग एकापाठोपाठ एक ऐकवते आहे आज सांजेच्या पारीमध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडे विशेष.

श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.

सांजेच्या पारी या कार्यक्रमात आज शनिवार आपण नाट्यगीतांची छानशी मैफल रंगवली आहे. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची नाट्यपदं आज आपण ऐकतोय. आज त्यांची जयंती आहे. नाट्य संगीतामध्ये सुद्धा काळानुरूप खूप बदल होत गेले, म्हणजे गोष्टींपासून ते नाट्यसंगीताच्या त्या पदांच्या चाली, त्यांचे शब्द, ह्याच्यामध्ये सुद्धा काळानुरूप बरेच बदल होत गेले. याबद्दल सुद्धा आपण वेळोवेळी बोललो आहोत. म्हणजे संस्कृत प्रचूर शब्दरचना इथपासून ते मराठी काव्य इथपर्यंतचा मोठा प्रवास नाट्यगीतांनी त्यांच्या रचनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केला आहे. तोच परिणाम मग नंतरचे कलाकार, त्यांच्या भूमिका, गोष्टी यावर सुद्धा होत गेला. डॉक्टर वसंतराव देशपांडे जेव्हा रंगभूमीवर आले, संगीत रंगभूमीवर आले, तेव्हा असं म्हटलं जातं की एक वेगळं चैतन्य संगीत रंगभूमीवर आलं आणि त्यांचं ते वेगवान, त्यांचं सादरीकरण किंवा त्यांच्या ताना, त्यांची सरगम, ह्याच्यामुळे एक नवं चैतन्य संगीत रंगभूमीला आलं असंही बरेच अभ्यासक म्हणतात. आणि त्यांच्या ह्या सादरीकरणामुळे एक असा एक वेगळा प्रवास नाट्यपदांचा सुरू झाला आणि नंतर पुढे तशा पद्धतीची अनेक त्यांच्या रचना आपल्या मनात कायम घर करून राहिलेल्या आहेत. आज त्यांचीच वेगवेगळी पदं आपण ऐकतोय. दोन रचना यानंतर आपण ऐकणार आहोत आणि आपल्या डोळ्यासमोर डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं चित्र किंवा यांची प्रतिमा खूप सहज उभी राहते. कारण तसं बघायला गेलं तर कट्या कार घुसली हे नाटक, हे नाट्यसंगीताचा जेव्हा आपण विचार करतो किंवा संगीत नाटकांचा जेव्हा आपण विचार करतो, त्यातलं थोडंसं नंतरच्या काळातलं हे नाटक आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा खूप वेगळ्या प्रकारे त्या काळच्या रसिकांवर, त्या काळी जे लहान असतील मुलं, त्यांच्यावर नंतर कायमस्वरूपी राहिलेला जाणवतो. आणि भारावून जाणं काय असतं किंवा एक रंगभूमी काबीज करणं हे प्रत्येक कलाकाराला जमतंच अशातला भाग नाही. आणि ज्यांना ते जमतं ते खूपच सगळ्यांमध्ये लोकप्रिय आवडीचे कलाकार होतात. की त्यांची एंट्री झाल्यानंतर किंवा ते स्टेजवर आल्यानंतर लोकांवर जादू, गारुड आणि काबीज करतात सगळे. त्या क्षणात सगळ्यांना आपल्या काय म्हणूयात, मनात, सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण करण्याची शक्ती त्यांच्या सादरीकरणामध्ये असते आणि ह्याला वेळ नाही लागत अजिबात. अशा कलाकारांपैकी एक डॉक्टर वसंतराव देशपांडे. त्यामुळे त्यांची एक कलाकार म्हणून, एक गायक म्हणून जेव्हा रंगभूमीवर एंट्री व्हायची तेव्हाच ती जादू बऱ्याच जणांनी अनुभवली आहे असं सुद्धा काहींनी सांगितलं. त्यांची पदं ऐकूया दोन. आज संपूर्ण एक तास आपण त्यांची नाट्यपदं ऐकतोय. दोन पदं ऐकूया आणि मग पुढे जाणार आहोत.

आणि आता वेळ कधी संपला खरंच कळलं नाही, पण अत्यंत म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विचार करून किंवा अत्यंत हुशार गायक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं, आणि हे त्यांच्याबद्दल आपण बोलणारे कोण अशी भावना निर्माण होते. पण हे त्यांचा अभ्यास केलेले जे तज्ज्ञ आहेत, प्रत्येक गायकावर सुद्धा छान अभ्यास होतो, त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी मांडलेले हे सगळे निरीक्षण आहेत. अजून एक त्यांनी एक खूप मोलाचं काम केलं की त्यांनी नाट्यसंगीत त्याचा प्रसार किंवा नाट्यसंगीत म्हणजे नेमकं काय आहे ते समाजापर्यंत पोहोचावं यासाठी त्यांनी संशोधन केलं. नाट्यसंगीताची एकंदरीत वाटचाल ह्यावर ते व्याख्यानं देत असत, प्रात्यक्षिकं सादर करून ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं होतं. तर इतकं महान काम म्हणजे गायक सादरीकरण, त्याबरोबरीने नाट्यसंगीत म्हणजे काय आहे हे सगळ्यांना सांगणं, सोप्या भाषेत सांगणं, हे मोठं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. अशा कलाकारांचं जेव्हा आपण कला ऐकतो किंवा मग ती कुठलीही असो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये असे भाव येतात की ह्यातलं थोडं जरी आपल्याला जमलं, ह्या कलाकारामधले थोडे जरी गुण आपण घेऊ शकलो तरी आपल्याला आयुष्यामध्ये त्याचा खूप उपयोग होणार आहे. आपलं आयुष्य अधिक सुंदर होण्यासाठी ते निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. हेच विचार आणि हेच भाव कायम आपल्या मनात असतात. रवींद्र पाटील, ईश्वरदास शेट्टी, त्यानंतर सुमन चाळके, सुयोग महाजन, नितीन कवठणकर, मानसी म्हस्कर, शुभदा, शिल्पा तोडणकर, चंद्रशेखर मुळेकर, दत्तात्रय अडत, मंगेश म्हात्रे, अखिलेश कारेकर, प्रणव शिंदे, श्रेया गोखले, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रकाश कुलकर्णी, संजय पाटील, श्रेय मिलेश आर्य राऊत, संध्या रानडे देसाई, त्यानंतर उदय कुलकर्णी, रजनीकांत पाटील, श्रीपाद जोशी, प्रकाश शिंदे, सुनील आणि स्वप्नाली जोशी, त्यानंतर नीता लेले, विजया शिरपूरकर, शिवाजी करंडे, प्रिया फाटक, अशोक शिंत्रे, सुरेश काशीनाथ पाटील, अविनाश दामोदर कडू, स्मिता पालकर, ह्या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. मिलिंद टिपणीस, वसुमती ठोसर यांनी फोन कॉल्सच्या माध्यमातून. आणि आता मात्र कार्यक्रमात इथेच थांबते. दोन पदं आपण ऐकणार आहोत. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया. दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर, इथेच.

0: आकाशवाणी @90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन उपक्रमाचं आज मुंबईत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89

89.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं देशातली पहिली पोर्टेबल MIR प्रणाली तयार केली असून यामुळे गंभीर आजारी असलेल्या तसंच अतिदक्षता विभागातल्या रुग्णांच्या मेंदूचं जलद इमेजिंग शक्य होणार आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपी कमलेश पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यर्पण झालं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर CBI त्याला आपल्या ताब्यात घेतलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मुंबई चा काना कोपरा कई एक दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे. आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत. त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
0: लवकरच.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मुंबई तंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणत, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
2: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी,

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
1: लवकरच.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. नागपूर विभागाचा निकाल 88.67%. प्रसिद्ध गीतकार लेखक आणि संवादतज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. अकोल्यात महाबीजचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा. आणि विदर्भात चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण. उद्या परवा अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.69% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे. तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. 12वीच्या निकालात नागपूर विभागात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. तसंच राज्यात नागपूर विभाग 88.67% 8व्या क्रमांकावर आहे. यंदा चौथ्या वर्षीही नागपूर विभाग 8व्या क्रमांकावर आहे. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. 12वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.80% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना आपला निकाल maharizalt.nic.in, mahaHSSCBoard.in आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर बघता येणार आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थी त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांना आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना

अपेक्षित यश मिळालं नाही, त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीनं अभ्यासाला लागावं आणि यश संपादन करावं असं आवाहन केलंय. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलंय. कालपासून स्वयं नोंदणी सुरू झाली असून नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणनाकर्ता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं आयोजित बुद्ध महोत्सवात बुद्धगया महाबोधी महाविहारच्या विषयावर प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शैलेश नारनवरे यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वकिलांची चमू सखोल अभ्यास करत असून सर्वोच्च न्यायालयात लढा देत असल्याचं सांगितलं. धम्म सत्यावर आधारित असल्यानं या लढ्यात विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई उपस्थित होते. महाबोधी विहार हे बौद्ध अनुयायांचं पवित्र श्रद्धास्थान असून ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं नारनवरे यांनी नमूद केलं. प्रसिद्ध गीतकार लेखक आणि संवाद तज्ज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांचं अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वामुळे प्रसार भारतीला नवी ऊर्जा आणि सर्जनशील दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. प्रसून जोशी यांचं साहित्य, जाहिरात, चित्रपट आणि सार्वजनिक संवाद क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी 2017 पासून केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात CBFC चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. तसंच ते मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहे. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन या माध्यमांद्वारे प्रसार भारती देशभरात सार्वजनिक प्रसारण सेवा पुरवते. डिजिटल परिवर्तनाच्या काळात प्रसून जोशी यांच्या अनुभवाचा प्रसार भारतीच्या कामकाजाला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थिती नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळा 1 मे अर्थात काल डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रणधीर सावरकर, कुलगुरू डॉ शरद गडाख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाबीजच्या 50 वर्षांच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. उच्च दर्जाचे बियाणे उत्पादन, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. बीज वार्ता या मुखपृष्ठाचं तसंच नव्या उत्पादनांचं लोकार्पणही करण्यात आलं. उत्कृष्ट बीज उत्पादक शेतकरी, विक्रेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाबीजनं दर्जेदार बियाणे आणि विश्वासार्ह सेवेमुळे कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याचं मान्यवरांनी नमूद केलं. कार्यक्रमाला शेतकरी, अधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या 5 ते 15 मे दरम्यान 10 दिवसीय छाऊ नृत्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात या कार्यशाळेत पद्मश्री गुरु शशिधर आचार्य सहभागींना छाऊ नृत्याचा पुरुलिया, सेराई केला आणि मयूरभंज शैलींचं प्रशिक्षण देणार आहे. कार्यशाळा दररोज सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत होणार असून 10 ते 35 वयोगटातील इच्छुकांना यात सहभाग घेता येणार आहे. सहभाग शुल्क 300 रुपये ठेवण्यात आलं असून अधिक माहितीसाठी 8888820260 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. विदर्भ साहित्य संघातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र
या विषयावर काल एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. अमेय दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक एकता आणि विदर्भाच्या भूमिकेवर मान्यवरांनी

मांडले. कार्यक्रमात ज्येष्ठ वक्ते सुधीर पाठक, प्रदीपा आगलावे आणि शरद पाटील यांनी भाषिक राज्यरचना, सामाजिक समरसता आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. मागील 24 तासात विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 44° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपूर जिल्ह्यात 42.2° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 40 ते 43° सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची तसंच सोसाट्याचे वारे वाहण्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान केंद्रानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या आणि परवा विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो असा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान चेन्नई इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामना होईल. काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. दरम्यान राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिनिसवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं कारवाई केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा हा वेगवान गोलंदाज आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर जेमिन्सननं तीव्र प्रतिक्रिया दिली आणि त्याला आक्रमकपणे सेंड ऑफ दिला. याच्या कारणास्तव बीसीसीआयनं या वेगवान गोलंदाजावर कारवाई केली आहे. भारताच्या डिजिटल व्यवहार प्रणालीनं एप्रिल महिन्यात नवा ऐतिहासिक टप्पा गाठला. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआय व्यवहारांमध्ये वार्षिक आधारावर 25% वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात 22.35 अब्ज व्यवहार झाले असून 29 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचं भारतीय राष्ट्रीय देयकं महामंडळ एनपीसीआयनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. नागपूर विभागाचा निकाल 88.67%. प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि संवाद तज्ज्ञ प्रसून जोशी यांची प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. अकोल्यात महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा. विदर्भात चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण. उद्या परवा अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मुंबई तंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती परळत राहणार.

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्ननगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी.

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकरच.

0: हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर फिल्म की होती है एक कहानी और एक कहानी की भी होती है अपनी ही एक कहानी. मूवी माइलस्टोन, हिंदी फिल्म जगत की कुछ अद्वितीय फिल्मों की दास्तां, पद्मश्री भावना सोमैया के साथ 15 फरवरी 2026 से हर इतवार दोपहर 1 बजे FM रेनबो 107.1 FM पर मूवी माइलस्टोन.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी। राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे। मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना

0: अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
1: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
2: पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क, जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन, कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे, अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे.
1: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनात एकूण 500 असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाचवेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्यूमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं अखेर फेटाळून लावला. निदा ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 39 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळापूर्व कामं योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः रस्ते काँक्रिटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्यानं पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे. ते आज चेंबूर इथं रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळ उपसा कामांची पाहणी केल्यावर बोलत होत्या. नालेसफाईच्या कामात हयगय केल्यास तसंच कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्या म्हणाल्या. पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भेट

0: जाना। या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे, त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
1: लवकरच।

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली. तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे. मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
0: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ईसीआय नेट या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहीम राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं. शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदर राजपी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराक्वेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूलाही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनज्योत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मेपासून इंग्लंडविरोधात 3 सामन्यांची T20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयपीएल चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळालं. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू तर 1 जण जखमी आणि आगामी महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मुंबई चा काना कोपरा कईक दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे. आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत. त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
0: लवकरच.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणत, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
0: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी। भेट

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकर.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी। पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं। मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली। सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली। ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे। आपण अवश्य ऐका।

सुप्रभात श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आजबल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

आपल्या आवडत्या दैवताला जागवण्याचा प्रकार म्हणजे भूपाळी. आणि पहाटेच्या वेळेला अशा भूपाळ्या ऐकल्यानंतर दिवस कसा स्वरमय होऊन जातो, नाही का? गावाकडे असाल कदाचित, तुम्ही आत्ता सुट्ट्या लागलेल्या आहेत मे महिन्याच्या, त्यामुळे गावात असाल. आणि गावातलं दृश्य कसं असतं? गाव जागवीत वासुदेवाची स्वारी यायला लागते आणि मग सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेवाला, तो वासुदेव आपल्या दृष्टीस पडतो.

वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला।

0: जग झोपला पहारा दुखी जीवा तुला देवाचा सहारा तुझ्यासाठी देव वासुदेव झाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला
1: Thank you.

जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखा कर मोल तू जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखा कर मोल झालं की लवैरी अचानक झाला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला हा

आपण परमेश्वराशी वेगवेगळ्या प्रकारचं जे नातं जोडतो. विठू माऊली म्हणून पांडुरंगाला आपण माऊली म्हणून साथ घालतो. मित्रांनो, आई आणि मुलाचं जे नातं असतं ना, त्या नात्याची उदाहरणं आपल्याला निसर्गातही बघायला मिळतात. म्हणजे बघा ना, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी असं म्हटलं जातं. पहाटेच्या वेळेला पक्षीण घरट्यातनं बाहेर पडते ती पिलासाठी काहीतरी आणण्यासाठी. आणि असेच दाखले वेगवेगळ्या भक्तिरचनातनं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात.

एकदा का त्या माऊलीला साथ घातली ना की ती माऊली आपल्या मदतीला धावतेच नाही का। मुख्य म्हणजे भक्ती मार्गामध्ये भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते। आणि खरोखरच आपण ज्या भक्तिरचनांचा विचार करतो त्यावेळेला चित्रपटामध्ये सुद्धा, जशी आत्ताची ही रचना होती ती अरे संसार संसार चित्रपटातली होती, मराठी चित्रपट आणि भक्तिरचना यांचं नातंसुद्धा अगदी जवळच आहे। आणि अशीच एक भक्तिरचना भोळी भाबडी नावाच्या चित्रपटातली, टाळ बोलेची पळीला।

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते 5:31 व्हायला आलेत 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचं कार्यक्रम वंदन. आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. अभिप्राय कळवण्याकरता व्हॉट्सअप क्रमांक 8657661071 86 57 66 10 71.